0: کمرشل بریک بعد ایک دفعہ بھی ہر پروگرام میں خوش آمدید چوں تھا پروگرام ہے صحت جی گال جی میرا پر ایف ایم 94 جو آواز اواں جے سماعت ہندی پہنچے پیو ڈاکٹر منظور حسین میمن صاحب اساں جی سٹوڈیو میں موجود سندھ جا مشہور معروف ڈاکٹر 300301 9186851 اساں جو لائیو کال جو نمبر ہے تواں اساں جے پروگرام میں بذریعہ لائیو کال شامل تھی سکو تھا ویوز اواں تے پہنچائن کی کوشش کئی تھی پہ پر کئی ایشو سبب نہ پہنچ سکیا اساں جی کوشش ہے تو اہ ویوز ہیئر اواں تھی پہنچایوں تو اساں جی پروگرام میں بذریعہ لائیو کال بھی شامل تھی سکو تھا اچھو تک دوست ویوز ہیں جو صحت مند تھو ہے تو اوہ ویوز اواں تھی پہنچایا
1: ممتاز ذات جو کتے بیٹھا ہو کچے دریا کھڑا تھا تو اخے چھا تکلیف ہوئی تو
2: بیماری لگ رہی تھی
1: چمڑی جی بیماری ہوئی جے کی تو اخے گزرل کتنے ٹائم کا وٹی ہوئی
2: ہاں 10 12 سال
1: تھی یا جے کی تو مختلف کتا کے سے علاج کرے
2: علاج تھے کہ لڑکا نو کرائے دے میرا پر مت کرائے دے
1: جی جی لڑکا نو میرا پر چمڑی دے ڈاکٹر کے تو دکھاریو
2: ہاں
1: بے ڈاکٹر کے بھی دکھاریو لیکن فرق پڑ پے پیو ہانے موٹ تو کنے آیا تقریبا کترو ٹائم
2: 3 مہینہ
1: تھی ہیں تو دکھاریو الحمدللہ ہانے تو اٹھ صدا کیو تو جی یہ بیماری چھڑی ہوئی ہے صرف داغ رہا ہے ہر صرف داغ رہا ہے ٹھیک ہے سو یعنی تو دوا ماں جی کرائی ہے ان علاج میں تو مطمئن آیا تو کافی فرق پہ چکو ہے بدن تھا تو ان میسج دینو بالکل جہاں بھی مرض میں مہنگا مبتلا ہے فرق نت پہ تو اتنے روبرو دیکھ سکتا سو اصل کلینک جرمن ہوم پیتھک کلینک مہراب پور ہماری خبر ہے ساموں مدن کوٹا پیٹرول پمپ کوٹڑی روڈ سے موجود ہوئی ہے جن میں ہفتے جا 6 ڈیں یعنی جمعہ چھنچر آچر سومر اربا خمیس باقی انگارے جو ڈی کلینک آف ہوں ہے سو ایڈریس بھی اصل بدائے سی کلینک کی متعارف بھی اواں تھی کیاسیں ہوں بھی گزرل اصل پریکٹس میں 30 سال پریکٹس میں جدہ بھی پیشنٹ اڑے قسم جو یا کہڑی بھی بیماری میں مبتلا ہوں تو جی دوا دینا اللہ تعالیٰ کی مہربانی سے وہ بالکل ٹھیک تھی ویسے اللہ تعالیٰ کی مہربانی سے ادے کے بھی سورائسس بیماری ہوئی جن میں جو ہے سو چمڑی کی بیماری جن میں میڈیسنس ڈنی سی اللہ تعالیٰ کی مہربانی سے وہ اج بالکل صحت یاب تھی کرے ویوز دین آیا انٹرویو دے رہا ہے تو ڈسن بھی تھا ان کے یہ میسج ڈیندی تو کدیں بھی کئی بھی بیماری میں مبتلا ہوجو تو ہومیوپیتھک ٹریٹمنٹ ضرور کر چھو جو ہومیوپیتھک علاج بے ضرر ہے ان جو کو بھی سائڈ افیکٹ ہے جرمن ہومیوپیتھک کلینک مہرا پور
0: ڈاکٹر صاحب تمام بہترین ڈس جی آدھے ہو پنجا ویوز ڈنا تو الحمد للہ آؤں ٹھیک تھی ویو آیا خوش تھی ویا ان محسوس کرنا سائیں ڈاکٹر صاحب
3: جی سائیں بالکل انتہائی تمام وڑی خوشی تھی ہے تو ایکڑو پیشنٹ جو لا علاج تھی کرے اچے تو وہ اساں جی دواؤں ماں اساں جی علاج ماں ہومیوپیتھک ماں وہ ٹھیک تھی وجے تو ان کا ودھیک خوشی جڑی کا گال نہ ہوندی ہے
0: بالکل صحیح تھا
3: جو جو ایکڑو کے بیمار کے سکون ملے تو یا وڑی ایکڑی جو سو عبادت والی گال ہے
0: پروگرام ہے صحت جی گال جی میرا پر ایف ایم 94 جو آواز ڈاکٹر منظور حسین میمن صاحب اساں جی اسٹوڈیو میں موجود ہے کا بھی بیماری لا علاج نہ ہے کدیں بھی مایوس نہ ہے تھینو 0301 9186851 اساں جو لائیو کال جو نمبر ہے 0301 9186851 اساں جو لائیو کال جو نمبر ہے پروفیسر ڈاکٹر منظور حسین میمن صاحب اساں جے اسٹوڈیو میں موجود ہیں جے کہ صحت بابت مختلف بیماریوں کی جان دے رہا ہیں تواں اساں جے پروگرام میں لائیو کال ذریعہ شامل تھی سکو تھا 0301 9186851 0301 9186851 ڈاکٹر صاحب جو خاص مہربانی محبتوں ہیں جو اساں جے اسٹوڈیو میں اچن تھا پنجو قیمتی وقت کڑی کرے ایندا ہیں ڈاکٹر صاحب مختلف بیماری میں جان ڈینا بیا بھی کچھ ویوز ہیں وہ بھی اواں تھی پہنچایوں تھا جو جو بھی صحت مند ہے یقیناً اساں جو دعاؤں ہیں ان سبھی کے لیے جے بھی مریض حضرات پیشنٹ حضرات ہیں وہ صحت مند تھی تھا ان اساں کے خوشی تھی ہے اساں کے لیے خوشی کی گال ہوں ہے جو اللہ تعالیٰ ان کی صحت بخشی ہے ایف ایم کے تھرو بدھی کر ڈاکٹر صاحب وٹ پہنچن تھا ان کی اللہ شفا دے تو
1: جائے ॿुधाईंदा की छा तकलीफ़ हुई अदरंगे जो झटको आयो केतिरे टाइम खां वठी ॿिनि महीननि खां वठी पोइ इलाज किथां बि करायो कंडियारो मां बि करायो ॿियनि शहरनि मां करायो फ़र्क़ु कोन थो पए हाणे जेको आहे सो तव्हां मेरापुर शहर में पासो बि गरो हुयो हाणे दवा ई असांजी खाधी बिना इंजेक्शन जे बिना ट्रिप जे दवा ॾिनीसीं पीअण जी फुड़नि जे हिसाब सां जर्मनी जी हाणे अव्हांखे केतिरो फ़र्क़ु आहे घणो फ़ाइदो आहे ऐं तकलीफ़ बि कान अथव वॾी महिरबानी अलाह ताला शिफ़ा ॾियण जी इज़ात आहे ऐं तव्हां ॾिठो त होम्योपैथिक तेज़र इलाजु आहे केर बि जेकॾहिं कंहिं बि तकलीफ़ में आहे ऐं चाहे फालिज जो ई छो न हुजे चाहे नंढो हुजे वॾो हुजे असांजे होम्योपैथिक ट्रीटमेंट में अलहमदिल्ला शिफ़ा रखियल आहे
0: तमामु बहितरीन डॉक्टर साहिबु हिनखे अधरंगो हुयो
3: जी साईं बिल्कुलु नंढो ॿार हुयो 12-13 साल जी उमिरि हुई
0: 12-13 साल वारे खे बि अधरंगो थिए थो माना
3: थिए थो सी
0: अच्छा
3: फेशियल पैरालिसिस हुयो जेको चहिरे ते जेको असर हुनजो हुयो अख ते ऐं राइट साइड जा हुनजो असरु हुयो अख ते ऐं चप ते हुनजो फ़र्क़ु हुयो ऐं पासो हुनजो सुन हुयो गरु हुयो जेको नंढो जेको आहे सो बिल्कुलु फील करे पियो ऐं उहो जॾहिं पहिरियां हुन ट्रीटमेंट कराई बीहंदा ऐं हुनखे फ़र्क़ु न पियो ॿिनि महिननि खां पोइ ॿिनि महिननि जे इलाज दौरान असां वटि अलाह जी महिरबानी सां हाणे हू बिल्कुलु 100%
0: सिहतमंद आहे हुनजो फेस वग़ैरह हुनजो चहिरो मुंहुं फेस पैरालाइज़ माना हुनजी वॉच वग़ैरह फ्री वेंदी आहे ज़बान ते असरु पवंदो आहे ज़बान फ्री वेंदी आहे
3: अलहमदिल्ला हाणे उहो बिल्कुलु ठीकु थी वियो
0: तमामु बहितरीन हक़ीक़त इहा आहे डॉक्टर साहिबु पहिरियों दफ़ो ॿुधां पियो त कंहिं 12-13 साल जे कंहिं नंढड़े खे पैरालाइज़ थियो हुजे माना हुनखे अधरंगो थियो हुजे
3: अलाह ताला जी महिरबानी सां पेशंट शिफ़ायाब थी वञे थो असां लाइ इहा ई जेको आहे ख़ुशी जी ॻाल्हि आहे
0: सही था चओ
3: जी साईं
0: ऐं त अक्सर करे चवंदा आहिनि त पैरालाइज़ जेको आहे अधरंगो इहो थींदो आहे हिकु ब्लड प्रेशर जे करे या एजड माण्हू खे या वॾे खे ज़्यादा थींदो आहे जो हुनखे को अहिड़ो टेंशन हूंदो हुन में बी पी हाई थी वियो या हुन जेको आहे सो घणो कुझु अहिड़ो कयो जेको ओजागो वग़ैरह तमामु घणो लिमिट खां वधीक जंहिंजे करे बी पी आई थींदो लो थियो या उन में जेको आहे सो थी वियो 12-13 साल वारे खे पैरालाइज़ अधरंगो थियणु माना ॾाढी माना मां सम्झा थो रेयर केस अहिड़ा हूंदा
3: कुझु कुझु केस
0: तजुर्बो आहे हिन में तव्हां बिरीफ करे सघो था त कॾहिं थियो आहे माना घणनि खे थिए थो
3: ॿारनि खे काफ़ी घटि थींदा आहिनि अहिड़ा घटि केसिस लेकिन थींदा ज़रूरु आहिनि
0: थींदा ज़रूरु आहिनि जीअं हीउ अधो हुयो नंढड़ो हुयो
3: अहिड़ा कई सारा पेशंट असां वटि पहिरियां बि जेको आहे सो अची चुको
0: आहे अची चुको
3: आहे ऐं हीउ जेको आहे सो पेशंट हुयो जंहिंखे असां छो जो मां पहिरियां बि पंहिंजे प्रोग्राम में चई चुकियो आहे त असां जेकी दवाऊं ॾींदा आहियूं त हिकु त असांजी स्टडी हूंदी आहे ऐं उनखां पोइ पंहिंजे तजुर्बे में आयल हूंदियूं आहिनि त पोइ ई जेको आहे उन पेशंट खे असां ॾींदा आहियूं वधीक शिफ़ा अलाह ताला जे
0: हथ में अलाह ताला जी ज़ात शिफ़ा ॾींदी आहे प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि जीअं मेहरापुर FM 94 जो आवाज़ तव्हां असांजे प्रोग्राम में बज़रिया लाइव कॉल शामिलु थी सघो था प्रोफेसर डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहिबु 30 साल तजुर्बो रखंदड़ सीनियर डॉक्टर आहिनि असांजे स्टूडियो में मौजूदु मुख़्तलिफ़ बीमारियुनि जा माहिर डॉक्टर आहिनि जेकी इस्लामाबाद खां वठी करे इस्लामाबाद कराची नवाबशाह जा मशहूरु मारूफ़ डॉक्टर आहिनि डॉक्टर साहिबु मोरो में पंहिंजो ख़िदमत सर अंजाम ॾिनो मेहरापुर वासियुनि जे लाइ इहा ख़ुशकिस्मती आहे जो हिकु एॾो वॾो डॉक्टर असांजे मेहरापुर शहर में मौजूदु आहे जो डॉक्टर साहिबु वटि परे परे खां ॾिसो बलोचिस्तान जा माण्हू बि डॉक्टर साहिबु वटि अचनि था इन खां अलावा पंजाब जा माण्हू डॉक्टर साहिबु वटि अचनि था ईअं न आहे जो इहा हिकिड़ी फैसिलिटी आहे सहूलियत आहे मेहरापुर हुनजे पसगिरदाई वारनि जे लाइ जो डॉक्टर साहिबु हिते असां वटि मौजूदु आहे मेहरापुर शहर में डॉक्टर साहिबु मुख़्तलिफ़ बीमारियुनि जो माहिर डॉक्टर आहे गुर्दे जी पथरी हुजे मसाने जी पथरी हुजे पिते जी पथरी हुजे हुनजो बग़ैर ऑपरेशन जे कामयाबु इलाजु कनि था संदनि जोड़नि गोॾनि जो सूरु कुंदरग जो सूरु नक कन गलो पुराणो नज़लो निछो मथे जो सूरु अधु मथे जो सूरु आहे नज़र जी कमज़ोरी आहे कन वहे थो कन जो सूरु घटि ॿुधण में अचे थो शुगर आहे ब्लड प्रेशर आहे दिलि जा मर्द आहिनि फालिज खंघि टीबी मादे जो सूरु मादे जी अल्सर त्री जो वधणु जिगर हेपाटाइटस बी सी इन खां अलावा जिन ॿारनि जो कदु नथो वधे औरतुनि में वज़न जिन जो नथो वधे या जिन औरतुनि या मर्दनि जो वज़न वधी वियो आहे या मर्दनि ऐं औरतुनि जे पोशीदा बीमारियुनि जो डॉक्टर साहिबु कामयाबु इलाजु कंदा आहिनि डॉक्टर साहिबु हर अरबा ख़मीस जुमो छंछरु आचर ऐं सूमर ते यानी हफ़्ते जा 6 ॾींहं मेरापुर शहर में मौजूद ना जर्मन होम्योपैथी क्लिनिक जिन जर्मन जो मुल्क है उनकी फ्रेंचाइज है। डॉक्टर साहब वह फ्रेंचाइज इतने खड़ी आयो कराची ए हैदराबाद का बाद में मेरापुर शहर में डॉक्टर साहब के तावन से यह फ्रेंचाइज इतने आई इन तावन के कर डॉक्टर साहब जो मेहरबानी जो हर जुमे छंछर आचार यानी हफ्ते जहाँ जी टे ढीन चेकअप फीस वह बिल्कुल फ्री है। डॉक्टर साहब जी चेकअप फीस है बिल्कुल मुफ्त रखल है। प्रोफेसर डॉक्टर मंजूर हुसैन मेमण साहब तमाम घनी मेहरबानी दोस्तों वहाँ के बुधाई हलूँ तो डॉक्टर मंजूर हुसैन मेमण साहब असाजे स्टूडियो में मौजूद हैं जी सेहत बाबत जान दई रहा तसे प्रोग्राम में बजरिया लाइव कॉल शामिल थी सको था कें भी बीमारी बाबत डॉक्टर साहब का पुछी सको था तो डॉक्टर साहब की अव बेहतर है जी फर्स्ट एड है फर्स्ट एड में हालांकि नारे वा मू परे परे वा मू उन्होंने बेहतर है बाकी वहाँ डॉक्टर साहब के रूबरू दिखारे वो तो बेहतर है। डॉक्टर साहब जो खास मेहरबानी डॉक्टर साहब अजकल तमाम घनी गर्मी है तमाम मुख्तलिफ प्रोग्राम में जी वो फारवन की जान दे चुका है माना गर्मी का वो बचा है फारवा बो भी कुछ मैं सुझा तो खीरे के बारे में तुम जान दी उन फायदा वहाँ बुधाया तो गर्मी में ज़्यादा यो इस्तेमाल करना घुर्ज फायदेमंद है। अड़ी का बी भी समझा तो शे हुई जी गर्मी में फायदे वाली शे हुई तो इन मेल गर्मी सफा चोट है असा वट बेनता गर्मी है छो जो ये जून का बाद में जुलाई जो हल पो पो जी शुरू थो है तो माना जुलाई में गर्मी की तमाम घनी शिद्दत है जोर है तो इन बारे में चवंदा कुछ जान दींदा असाज मौजूद बुधंदर के
3: जी सही बिल्कुल गर्मी गुजरल टिन चार महीन का वही जोर शोर से है आईंदा अना ही टे महीना जो सो गर्मी तमाम घनी हलंदी इन एहतियात सभी के खबर है पैर भी बुधा है चाहे नंढो होो होहतियात यो ही करो है तो पान के डिहाइड्रेट थियण खां पाण खे बचाइणो आहे ऐं पाणी ज़्यादा खां ज़्यादा इस्तेमालु करणो आहे। ॾींहं में ॿ टे दफ़ा वेंझणो आहे कैप जो इस्तेमालु करणो आहे बग़ैर कैप जे यानी मथो ढके जेको आहे सो ॿाहिरि निकिरणो आहे मथे ढकण खां अलावा ॿाहिरि नाहे निकिरणो जेकॾहिं कमकार आहे त ॿाहिरि माण्हू निकिरे जेकॾहिं कमकार न आहे त ख़्वाम खां जेको आहे सो ॿाहिरि न निकिरे ऐं कोशिशि करे त जेको आहे सो टी चई बजे खां बाद में जेको आहे सो ॿाहिरि निकिरजे ॿारहें खां वठी टी चई बजे ताईं जो वक़फ़ो करणु हुन जे लाइ तमामु ज़रूरी आहे छो जो इन टाइम में तमामु घणी हीटअप हूंदो आहे ऐं इन में हीट घणी लॻी सघे थी जंहिंजे करे जेको आहे सो हीट स्ट्रोक थी सघे थो ऐं हीट स्ट्रोक थींदो आहे तव्हांखे ख़बर आहे त उन में डिहाइड्रेशन जिस्म थी वेंदो आहे पाणी जी नमकियात जी कमी थी वेंदी आहे पोइ माण्हू हाइपो में वञी सघे थो ऐं बेहोश थी सघे थो ऐं बेहोशी खां पोइ ॿिया वॾा नुक़सान थी सघंदा इन जे करे कोशिशि इहा करणी आहे त पाणी ज़्यादा खां ज़्यादा इस्तेमालु करणो आहे ऐं थधियूं शयूं जेको आहे सो इस्तेमालु करणियूं आहिनि थधियुनि शयुनि में जीअं मां ॿुधाईंदो छो जो जे अॻे दफ़े फार्मा ॿुधायोसीं त ॾिसो हर फ्रूट जी हिकिड़ी लिमिटेड जेको आहे सो पंहिंजी सीज़न हूंदी आहे उन खां पोइ हू ख़तमु थी वेंदो आहे हिन वक़्तु जेकी सीज़न आहे ऐं उहो बि लिमिटेड आहिनि ख़ासि करे हिन वक़्तु जेको खीरो वंगो त ॿारहं ई महीना जेको आहे सो हूंदो आहे लेकिन हिन वक़्तु उहो बि तमामु ज़रूरी आहे न छो जो इहे उहे फ्रूट आहिनि जिन में 90% जेको आहे सो पाणी आहे ऐं उहे असांजे जिस्म जे लाइ तमामु ज़रूरी आहिनि जेके असांजी खुश्की खे बुझाइनि था यानी जेकी खुश्की थियणु न ॾींदा मैदे जी जेकी खुश्की हूंदी आहे उनखे ख़तमु कंदी आहे अहिड़े तरीक़े सां ॼमूं जेको आहे सो अॼुकल्ह तमामु हिकिड़ी बहितरीन सौगात आहे न सिर्फ़ु आम माण्हू जे लाइ बल्कि शुगर वारे मरीज़ जे लाइ बि जेको आहे सो जामन जंहिंखे ॼमूं चवंदा आहियूं उहो तमामु हिकिड़ो बहितरीन आहे चाहे वात में छाला हुजनि या खुश्की जी तकलीफ़ हुजे या शुगर वधियल हुजे या मादे जी ख़राबी हुजे मादे में गर्माइश हुजे जिगर जी ख़राबी हुजे उन में ॼमूं जेको आहे सो बहितरीन आलू बुखारा जेको आहे सो चाहे खुश्क आलू बुखारा हुजनि चाहे फ्रेश आलू बुखारा हुजनि उहे तमामु बहितरीन जेको आहे सो आहिनि उहे तमामु ज़रूरी आहिनि या जेको आहे सो पपीतो पहिरियां ॿुधाईंदे पपीतो बि तमामु हिकिड़ो बहितरीन ग़िज़ा आहे बहितरीन फ्रूट आहे छो जो इहे उहे शयूं आहिनि जिन सां पेशंट जेको आहे सो तमामु सिहतमंद थी वेंदो आहे अहिड़ी तरीक़े सां खुश्की लाइ स्पंगुर जी दुही जेको आहे सो तमामु बहितरीन आहे तुख में मलंग आहे मशरूबात में जेको आहे सो पाणी में ऐं इन में जेको आहे सो विझी इस्तेमालु करे सघो था, सुबुह जो नेराणे जेको आहे सो इस्तेमालु करे सघंदो आहे। इन सां काफ़ी जेको आहे सो जिगर खे जेको आहे सो ठंडक पहुचंदी आहे ऐं जिगर तव्हांजो जेको आहे सो थधो रहंदो आहे। अहिड़े तरीक़े सां कारी ड्राक खाए राति जो तव्हां पाणी में पिसाए रखो, सुबुह जो नेराणे खाओ, उहो बि काफ़ी जेको आहे सो तव्हांखे फ़ाइदो ॾींदो। लीमू पाणी हिन मौसम में तमामु बहितरु आहे, तमामु ज़रूरी आहे, उनजो इस्तेमालु कयो ऐं जेको आहे सो पाण खे जेतिरो थी सघे त सूरज जी तपिश खां जेको आहे सो बचायो।
0: तमामु बहितरीन डॉक्टर साहिबु। ऐं वाक़ई गर्मी आहे ऐं इन शदीद गर्मी में माण्हू काफ़ी ॾिसंदो माना माण्हू फोत बि थी वेंदा आहिनि गर्मी में, के बेहोश थी वेंदा आहिनि, के बेहोश थी किरी पवंदा आहिनि। ऐं हिन वक़्तु जेकी गर्मी हले पई ऐं वाक़ई अहिड़ी ई आहे जंहिंमें हिन में ई माण्हू किरंदा आहिनि।
3: हिन में बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि खे अॻिते वधाईंदा ऐं उन जा कुझु जेके फोत थियण जा असबाब इहे बि आहिनि जो घणा वरी छा कंदा आहिनि त यकदमि जेको आहे सो ॾिसो त हींअर ॿाहिरि माण्हू आहे ऐं उनजो जिस्म तपियलु आहे ऐं यकदमि वञी जिस्म ते तपियल जिस्म ते पाणी विझंदो आहे या तपियल जिस्म ते पाणी पीअंदो आहे त उन सां जेको आहे सो उहा मतिलबु पेशंट जेको आहे सो उन में फॉलिज थी सघे थो ऐं जेको आहे पेशंट जेको आहे सो उन में बि छो जो हिकिड़ी शइ जूं जेके रगूं आहिनि उहे डैमेज थी वेंदियूं आहिनि। जॾहिं कंहिं बि गर्म शइ ते तव्हां पाणी विझंदो त उहे जेको आहे सो बिल्कुलु तव्हां ॾिसंदो त उन्हनि मां भाप निकिरंदी आहे या घणा ए सी में हूंदा आहिनि ऐं ए सी मां यकदमि जेको आहे सो ॿाहिरि निकिरी वेंदा आहिनि त उहो बि नुक़सानकार आहे या ए सी में आहिनि यकदमि वरी वेंझण विया त इहे नंढड़ियूं नंढड़ियूं ॻाल्हियूं आहिनि। इन्हनि जो जेको आहे सो थोरो घणो एहतियात तमामु जेको आहे सो ज़रूरी आहे,
0: तमामु ज़रूरी आहे, तमामु बहितरीन। दोस्तो तव्हांखे ॿुधाईंदा हलूं प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि। तव्हां असांजे प्रोग्राम में बज़रिया लाइव कॉल शामिलु थी सघो था। 0301-9196-8051 असांजो लाइव कॉल जो नंबर आहे। सीनियर लेक्चर नवाब शाह होम्योपैथिक मेडिकल कॉलेज अस्पताल नवाब शाह डॉक्टर मंजूर हुसैन मेमन साहब 0301-9196-8051 होम्योपैथिक कंसल्टेंट ऐं फैमिली फिज़िशियन सिंध जो मशहूरु मारूफ डॉक्टर। कॾहिं बि तव्हांखे मायूस न आहे थियणो, का बि बीमारी लाइलाज नाहे, उन्हनि सभिनी बीमारियुनि जो इलाज मौजूदु आहे। जेकॾहिं तव्हांखे गुर्दे जी पथरी आहे, पिते जी पथरी आहे, मसाने जी पथरी आहे, उन्हनि जो बग़ैर ऑपरेशन जे कामयाबु इलाजु कयो वञे थो। संदनि जो सूरु आहे, जोड़नि गोॾनि जो सूरु आहे, कुंदरक जो सूरु आहे, नक कन गलो पुराणो नज़लो निछू मथे जो सूरु, अधु मथे जो सूरु आहे, नज़र जी कमज़ोरी, कन वहे थो, कन जो सूरु घटि ॿुधण में अचे थो, शुगर आहे, ब्लड प्रेशर, दिलि जा मर्ज़, फालज, खंघि, टीबी, मादे जो सूरु, मादे जी अल्सर, तिरी जो वधण, जिगर, हेपाटाइटिस बी सी, गुर्दनि जो इन्फेक्शन, चेहरे जो रंग सांवरो, चेहरे जी ख़ारिश, फट फुरड़ियूं, ॿारनि में कद जो न वधणु, औरतुनि में वज़न जो वधी वञणु, औरतुनि ऐं मर्दनि जे पोशीदा बीमारियुनि जो कामयाबु इलाज कयो वञे थो। डॉक्टर साहिबु, आख़िर में तव्हां असांजे मौजूदु ॿुधंदड़नि खे कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदा?
3: जी वॾी महिरबानी, पैगाम इहो ई आहे त पीउ माउ जी तमामु घणी ख़िदमत करियो ऐं जेको आहे सो जेतिरो थी सघे त उन्हनि खे जेको आहे सो ख़ुशि रखंदा कयो।
0: ऐं असीं तव्हांखे इहो चवंदासीं त अञा जेके ॾींहं आहिनि जेके वेहो था हिते मेरापुर शहर में असांजे मौजूदु ॿुधंदड़नि खे इहो ब्रीफ कंदा हलो, इहो रिपीट कंदा हलो, तव्हांजो नंबर या तव्हां सां केरु राबितो करे कहिड़े नंबर ते राबितो करे थो, कहिड़ो ॾींहुं मां चेकअप फ्री रखियो आहे?
3: जैसे बिल्कुलु हिन में हिकिड़ो ॾींहुं ज़रूरु यादि रखिजो त अंगारे जो ॾींहुं क्लिनिक बंदि हूंदी आहे। अंगारे जो ॾींहुं जेको आहे सो आउट ऑफ सिटी हूंदा आहियूं, इन जे करे अंगारे जो ॾींहुं क्लिनिक बंदि हूंदी आहे। बक़ाया हफ़्ते जा 6 ॾींहं जुमो, छंछरु, आचर, सूमरु, अरबा, ख़मीस असां मेहरापुर शहर में कोटड़ी रोड ते साम्हूं वधण पोटरा पेट्रोल पंप ते मौजूदु हूंदा आहियूं। टाइमिंग सुबुह जो 10 बजे खां शाम जो 5 बजे ताईं मौजूदु हूंदा आहियूं। कॉन्टेक्ट नंबर 0301-9196-8051 इहो ज़रूरु यादि रखिजो। ऐं हफ़्ते जा 3 ॾींहं असांजी चेकअप फीस फ्री हूंदी आहे, यानी 3 ॾींहं जुमे जो ॾींहुं, छंछर जो ॾींहुं, आचर जो ॾींहुं। हिन में मरीज़ खां चेकअप फीस नाहे वरिती वेंदी, बाक़ी मरीज़ दवाऊं जेको आहे सो पंहिंजूं ख़रीद कंदो आहे, बाक़ी चेकअप फीस हुनखे माफ़ु हूंदी आहे।
0: तमामु घणी महिरबानी डॉक्टर साहिबु, तव्हां असांखे पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो। दोस्तो तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, असांजे स्टूडियो में मौजूदु हो सिंध जो मशहूरु मारूफ़ डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहबु, जेको सिहत बाबति ॼाण ॾेई रहियो हो। डॉक्टर साहिब जो ख़ासि महिरबानी, मोहबत आहिनि जो पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी करे असांजे स्टूडियो में ईंदा आहिनि। इन हिते अॼु खां प्रोग्राम जो बि वक़्तु पहुचे थो पंहिंजी पुॼाणी ते। दोस्तो असीं इहो ज़रूरु चवंदासीं त पंहिंजो ख़्यालु रखो, पंहिंजे सिहत जो ख़्यालु रखो, पंहिंजे घर वारनि जो, पंहिंजे वालदेन जो, पंहिंजे नंढनि ॿारनि जो, बुज़ुर्गनि जो, पाड़े वारनि जो, सभिनी जो ख़्यालु रखो। जीव आहे त जान आहे, सिहत आहे त सभु कुझु आहे। हिन वक़्तु तमामु घणी गर्मी आहे, गर्मी खां पंहिंजो पाण बचाव करियो। इन ते अॼु प्रोग्राम जो बि वक़्तु पहुचे थो पंहिंजे पुॼाणी ते। ॿिए प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान हाकिम अली जिस्कानी खे ॾींदा इजाज़त। दुआउनि में यादि रखंदा। अलाह नगहबान। अलाह वाही।